श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी। प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो। कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते। आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं। वेळेअभावी संगत सुटली तर सुटू देत, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे। रामकृष्ण हरी।
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय शुभदिन आयोरे आर्ज शुभांगीसोबत रेडिओ मनभावन 90.8 FM. एकोणीस मे हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टी आणि साहित्याच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानासाठी स्मरणात राहणारा दिवस आहे. कला आणि साहित्याचा संगम. आजचा दिवस आपल्याला कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या थोर व्यक्तींची आठवण करून देतो. निसर्ग संवर्धन. मे महिन्याचा हा कडाक्याचा उन्हाळा आपल्या पर्यावरणाचे रक्षण आणि जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करतो. जयंती गिरीश कर्नाड. प्रसिद्ध अभिनेते, लेखक, नाटककार गिरीश कर्नाड यांची आज जयंती. त्यांनी भारतीय रंगभूमीला आधुनिक ओळख दिली. रस्किन बॉन्ड. मुलांचे लाडके लेखक रस्किन बॉन्ड यांचा आज जन्मदिवस. निसर्ग आणि साध्या माणसांच्या कथांनी त्यांनी जगभरातील वाचकांचं मन जिंकलं. तर पुण्यतिथी EMS नंबुद्रीपाद, केरळचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ विचारवंत यांची आज पुण्यतिथी. टाटा कुटुंबातील योगदान. जमशेदजी टाटा यांच्या औद्योगिक क्रांतीतील योगदानाचे आज विशेष स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा. एक लेखक जंगलात फिरत असताना त्याला एक कोळी जाळं विणताना दिसला. वाऱ्याने वारंवार ते जाळं तुटत होतं, पण कोळी पुन्हा जिद्दीने कामाला लागला. शेवटी कोळ्यानं सुंदर जाळं विणलं. लेखकाने आपल्या डायरीत लिहिलं, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी प्रयत्न सोडायचे नसतात. छोट्या कोळ्याकडून आज मी जीवनाचा मोठा धडा शिकलो. तात्पर्य हेच, परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरी सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. माणसाची उंची त्याच्या शरीरावरून नव्हे तर त्याच्या विचारांच्या उंचीवरून ठरते. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या तरी उपयोगी पडता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 19 मे भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. त्याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड भरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हे तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असला असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजे. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिजे. खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आठ दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नावाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्ट साध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हिनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. ट्रॅक्टरचा वापर करून कमी श्रमात कमी वेळामध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या मशागतीपासून तर काढणीपर्यंत अनेक बाबीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून आपण उत्पादन वाढवलेलं आहे. परंतु या ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीनं देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता राहणार नाही आणि त्याची डिझेलच्या मात्रेमध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येणार नाही. म्हणून या ट्रॅक्टरच्या देखभाल आणि त्याचबरोबर पॉवर ट्रिलरची देखभाल कशा पद्धतीने केल्या जाऊ शकते याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता जी आहे ती टिकून राहू शकत नाही, म्हणून त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी. त्याचबरोबर 25% डिझेलची बचतसुद्धा या बाबीमुळे होऊ शकते. ट्रॅक्टरच्या कामात सुरुवात करण्यापूर्वी वंगण, इंधन, टायरची तपासणी इत्यादी करून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी इंजिनातील तेलाची म्हणजे वंगणाची पातळी तपासून घेतली पाहिजे. जर ती पातळी कमी असेल तर ट्रॅक्टर निर्मात्याने निर्धारित केलेल्या ग्रेडचं स्वच्छ वंगण बरोबर पातळी चिन्हापर्यंत जे पातळी चिन्ह असतं ते पाहून त्यापर्यंत भरलं पाहिजे. त्याचवेळेस ट्रॅक्टर चालू नसला पाहिजे व संपातळीत असणं अत्यंत आवश्यक आहे. डिझेल टँकमधील डिझेलची मात्रा तपासून घेतली पाहिजे. तसेच दररोजचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिझेल टँकमध्ये स्वच्छ डिझेल भरलं पाहिजे आणि रेडिएटरमधील पाण्याची पातळी बघून घेतली पाहिजे. जर कमी असेल तर ती योग्य पातळीपर्यंत आपण भरून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनर म्हणजे हवा शुद्धीकरण भांड्यामधील तेलाची जी स्थिती पातळी असते तीसुद्धा आपण तपासली पाहिजे. जर तेल खराब झालं तर निर्देशानुसार योग्य त्या ग्रेडचं तेल बरोबर चिन्हापर्यंत भरून पातळी बरोबर करून घ्यायला पाहिजे. बॅटरी टर्मिनल म्हणजे विजेची जी वीजवाहक टोकं तपासून घेतली पाहिजे. जर त्या टर्मिनलसवर सल्फेट तयार झालं असेल तर टोकांना पेट्रोलियम जेली लावली पाहिजे. तसेच टर्मिनलची टोकं घट्ट बसवली पाहिजे. बॅटरीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण वेळोवेळी तपासावी. सर्व नटबोल्ट विशेषतः स्टेअरिंग पुढचं व मागचे जे चाकं आहेत ते घट्ट असल्याची आपण वेळोवेळी खात्री करून घ्यायला पाहिजे. जर ट्रॅक्टर खूप धूळ मातीत काम केलेलं असेल किंवा ट्रॅक्टरनं काम केलं असेल धूळ मातीत तर त्याला पाण्यानं साफ करून घ्यायला पाहिजे आणि कोड्या कपड्यानं वेळोवेळी पुसून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरच्या कोणत्या भागातून तेल व पाणी व डिझेल गळती होत आहे ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. अल्टरनेटर व फॅन बेल्टचा तणावसुद्धा आपण वेळोवेळी तपासला पाहिजे आणि पुढच्या एक्सेलच्या स्पिंडलला ग्रीस लावलं पाहिजे. ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करायला पाहिजे आणि गिअरबॉक्स व हायड्रॉलिकमधील तेलाची पातळी तपासायला पाहिजे. ह्या जशा दररोजच्या देखभालीमधले मुद्दे आहेत तसे साप्ताहिक देखभालीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, फॅन बेल्टचा फ्री प्लेट हा वेळोवेळी सप्ताहातून एकदा तपासला पाहिजे. तो अर्धा ते पाऊन इंच असावा किंवा ट्रॅक्टर निर्मितीच्या निर्देशानुसार तो आहे याची आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनरमधील तेल बदललं पाहिजे व निर्मात्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ग्रेडचे तेल दिलेल्या योग्य चिन्हापर्यंत भरलेलं आहे की नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबीचं जर आपण अवलोकन जर केलं तर आपण ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आपण पॉवर ट्रॅक्टरच्या संदर्भात जाणलं तसं पॉवर टिलरच्या संदर्भातसुद्धा व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. पॉवर टिलरच्या संदर्भात इंजिन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासली पाहिजे. इंजिन फाउंडेशन व चॅसिस नटबोल्ट घट्ट करून घ्यायला पाहिजे. चाकामधील हवेचा दाब तपासायला पाहिजे आणि पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताणसुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. वेळोवेळी क्लच शाफ्ट, क्लच रॉड, टेल व्हील, बुश ॲक्सेसरीज व केबल यांना तेल द्यायला पाहिजे. ह्या काही पायाभूत बाबी आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या संदर्भातल्या देखभालीच्या संदर्भातल्या. या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फार्म मशिनरी विभागाचे संबंधित विभाग प्रमुख यांची आपण तज्ज्ञांशी सल्ला करून त्या अनुषंगाने याचं जर नियोजन केलं आणि देखभाल केली तर निश्चितच फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मनुष्य स्वभाव मोठं विचित्र आहे. चांगल्या गोष्टी तो स्वेच्छेने स्वीकारतो, वाईट गोष्टी त्याला नकोशा असतात. चांगल्याकडं सुंदरतेकडं आकृष्ट होणं हा माणसाचा धर्मच आहे. किंबहुना सगळ्याच गोष्टीकडं मनुष्य उल्लसित आनंदी वृत्तीनं पाहत असतो. पण हे करीत असताना याची दुसरी बाजूही माणसानं लक्षात घेतली पाहिजे. काळ्या ढगाला पांढरी किनार असते हे खरंच, पण शुभ्र चंद्रावरही काळा डाग असतो हेही लक्षात असावं. आता याचा अर्थ असा नव्हे की माणसानं प्रत्येक गोष्टीची वाईट बाजूच लक्षात घ्यावी. ही कृष्णभक्ती माणसाचं आयुष्य उजाड करून टाकील. चांगलं वाईट सुंदर असुंदर यांचा स्वीकार करताना माणसानं तोल राखला पाहिजे. अधिक व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे. हीच कल्पना या एका सुभाषितात सांगितलेली. नंदत्युदित आदित्ये नंदत्य स्तमिते हनी आत्मनो नाव बुद्धयंते मनुष्या जीवन यक्षम. सूर्य उगवल्यावर माणसाला आनंद होतो, प्रकाशानं दिवस नाहून निघतो आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाला गती येते. दिवस कर्तृत्वासाठी आहे हे आव्हान मनुष्य उमेदीनं स्वीकारतो. सूर्य अस्ताला जातानाही माणसाला आनंद होतो, कारण रात्र विश्रांतीसाठी आहे. खरं तर विश्रांतीची आशा आहे म्हणूनच मनुष्य दिवसभर धडपडतो. रविवार आहे म्हणूनच आठवडाभर काम होतं. सूर्याचं असं स्वागत करताना मनुष्याला एका गोष्टीचा विसर पडतो की गेल्या दिवसाबरोबर त्याचं आयुष्य एक दिवसानं कमी झालंय. हा व्यापक विचारही काहीसा कटू असला तरी माणसानं लक्षात घेतलाच पाहिजे. आणि याच कारणासाठी लाभलेला दिवसाचा माणसानं जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. लाभलेला दिवस सत्कर्मी लावायचा असेल तर सत्कर्माची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे. पाप केलं असं म्हणताना आपण कृतीतल्या पापाला महत्त्व देतो, किंबहुना तेच खरं पाप असं आपण समजतो. पण हे योग्य नाही. कृती एकदम घडत नाही, तिच्या मागं काही मानसिक प्रक्रिया असतेच. यालाच गीतेत कर्मचोदना असं म्हटलंय. विचार ही पहिली अवस्था, नंतर उच्चार आणि शेवटी प्रत्यक्ष क्रिया. उच्चारापेक्षा इतर दोहोंना महत्व अधिक. अशाच अवस्था पापाच्या बाबतीतही असतात, त्या सांगणारं हे सुभाषित. कायेन कृते पाप मनसा संप्रधार्य तत् अनृतम जिह्वया चापी त्रिविधम कर्मपातकम. मनानं विचार करून मनुष्य शरीरानं पाप करतो, जिभेनं वाईट बोलतो. पापकर्म तीन प्रकारचं आहे. याचा अर्थ वाईट गोष्टीचा उच्चार किंवा विचार हे सुद्धा तिच्या कृती इतकंच पाप आहे. किंबहुना कायिक, वाचिक, मानसिक हे तीनही प्रकारचं कर्म चांगलं असणं हे खरं सत्कर्म. चांगलं कर्म करीत असता वाईट भाषा वापरणं हेही पापच. किंवा शब्द चांगले वापरून कर्म वाईट करणं हा सद्विचार नव्हे. विचार, उच्चार आणि आचार यांची सारखीच चांगली पातळी ही खरी सुधारणा. समाज सुधारणेची अग्रणी आगरकर यांनी सुधारणेची हीच व्याख्या सांगितली आहे. निदान शब्दानं तरी माणसानं कडवट होऊ नये. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगायला शिकलं पाहिजे, पण बहुधा होतं उलट. चांगली गोष्टही आपण वाईट शब्दात मांडतो आणि चांगुलपणा घालवून बसतो. म्हणून दिवस सत्कारणी लावायचा असेल तर चांगलं बोलायला शिका, चांगलं वागायला शिका.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मनभावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब हम किसी से बहुत गहरा प्रेम करते हैं तो हम चाहते हैं कि वो हमेशा हमारी नज़रों के सामने रहें. हम उसे दुनिया की हर बुरी नज़र से बचाकर अपने दिल के सबसे सुरक्षित कोने में रख लेना चाहते हैं. प्रेम एक तरह का अधिकार होता है, एक तरह की खुददारी भी होती है. कबीर साहब आज उस परम प्रियतम को कुछ ऐसा ही लाड़ लड़ा रहे हैं. वे परमात्मा से कह रहे हैं कि अब बहुत हो गया बाहर का भटकना, अब तुम मेरे भीतर आ जाओ ताकि मैं तुम्हें दुनिया से छिपा सकूं. आज का दोहा प्रेम की उस पजेसिवनेस के बारे में है जो भक्त और भगवान को एक कर देती हैं। आइए जानते हैं इस पवित्र कैद का राज। नैन अंतरी आव तू जो हो नैन झपे हूँ, ना हूँ देखू और कू, ना तुझ देखन दे हूँ।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

जग धारी जाने को

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें।

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मित्रांनो. स्वर साधना या मालिकेचे दोन भाग आपण ऐकले असतील आणि आज आपण या मालिकेचा तिसरा भाग ऐकणार आहोत. आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण स्वर आणि राग याबद्दल माहिती घेणार आहोत आणि शिवाय छानशी गाणीसुद्धा ऐकणार आहोत. मित्रांनो, स्वर साधना हा आमचा संगीत क्लास आहे. मी स्वतः संजय बडगुजर तिथे गेल्या 30 वर्षांपासून त्या अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शास्त्रीय गायन, सुगम गायन, त्याचप्रमाणे तबला, हार्मोनियम, कॅसिओ, फ्लूट, गिटार याचं अद्ययावत प्रशिक्षण देत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जातं. असे आमच्या क्लास 1996 पासून कार्यरत आहे आणि आजपर्यंत जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आमच्या इथून विशारद आणि MA उत्तीर्ण झाले आहेत. तेव्हा या क्लाससाठी आपण नक्की आमच्याशी संपर्क करा. मित्रांनो, संगीतामध्ये आपण बघितलं शास्त्र कसं असतं. शास्त्रीयमध्ये संगीताचा उगम, विकास आणि संगीताची उत्पत्ती आपण बघितली. आता आपण आज बघूया की संगीतातील स्वर म्हणजे काय. तर गायन वादनामध्ये उपयोगात येणाऱ्या श्रुतीला आपण स्वर म्हणतो. हे स्वर 7 असतात. एकूण 6 म्हणजे षड्ज, रे ऋषभ, ग गांधार, म मध्यम, प पंचम, द दैवत आणि निषाद. आणि या स्वरांना धरून शास्त्रकर्त्यांनी अलंकारांची निर्मिती केली आहे. मग त्याच्यामध्ये सारे ग रे ग म ग म प म प ध किंवा सारे ग म रे ग म प ग म प ध म प धनी म्हणजे 3 4 5 6 असे ग्रुप करून हे अलंकार आपल्याला ओळीन म्हणावे लागतात आणि विद्यार्थ्यांकडून ते गोठून घ्यावे लागतात. आणि हे अलंकार गोठल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना रागाचं प्रशिक्षण दिलं जातं. पण हे अलंकार आपण नुसते शास्त्रीय संगीतात ऐकत नाही तर चित्रपट गीतांमध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. तेव्हा अलंकारांबद्दल पुढील माहिती घेण्याआधी अभिनेत्री या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत ऐकूया.
1: बोलो.

मित्रांनो, आता बघूया अलंकार म्हणजे काय. तर अलंकार हा आरोही अवरोही वर्णात एकत्र आणण्याची जी क्रिया असते त्याला आपण अलंकार असं म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण सात स्वर धरूया,

तर हा अलंकार आहे. या अलंकाराला धरून आपण अनेक अलंकार तयार करता येतात. मग याच्यामध्ये सा सा रे रे ग ग म म म्हणजे प्रत्येक स्वर दोन दोनदा घेऊन नंतर तीन तीनदा घेऊन हा अलंकार डेव्हलप केला जातो. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मग तीनचे ग्रुप, चारचे ग्रुप, पाचचे ग्रुप, सहाचे ग्रुप करूनसुद्धा अलंकार हे केले जातात. आणि अलंकारांमध्ये पुढे पलट्यांचं स्वरूप येतं. जसं सा सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, या पद्धतीने एक एक स्वराला वाढवून हा पलटा तयार केला जातो. आणि हा पलटा अनेकदा घुटून आधी स्वरात नंतर आकारात मग स्वरात आकारात या पद्धतीने आपण त्याची पटींमध्ये सुद्धा विभागणी करतो आणि विद्यार्थ्याकडून हे अलंकार घोटवले जातात. याचं प्रशिक्षण आम्ही जो नवीन विद्यार्थी येतो त्याला देत असतो. म्हणजे नवीन विद्यार्थी आला की त्याला आधी स्वर पक्के केले जातात आणि मगच त्याला पुढे राग आणि त्यानंतर चित्रपट संगीत, सुगम संगीत जे काही शिकवायचं आहे ते त्याला शिकवतो. अशा माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून स्वरसाधना संगीत विद्यालय जे जळगावमध्ये आदर्शनगरमध्ये आहे, आमच्या इथे प्रशिक्षण केंद्र नक्की चालू आहे. त्याला आपण सर्वांनी एकदा नक्की भेट द्या आणि या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घ्या. तेव्हा मित्रांनो, आता आपण पुढे जाण्यापूर्वी आणखी एक गीत ऐकूया. आणि यावेळेला हे गीत आहे परिचय या चित्रपटातलं. आणि हे गीत पुन्हा एकदा किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं हे गीत ऐका. आणि पुन्हा एकदा अलंकार म्हणजे काय याची प्रचिती चित्रपट संगीतातून कशी येते याचं सुद्धा आपण आस्वाद घेत.

तर मित्रांनो, अलंकारानंतर आपण राग राग या कन्सेप्टकडे वळूया. वादी संवादी आरोह अवरोह पकडयुक्त मनोरंजक स्वर समूहाला राग म्हणतो. मित्रांनो, आपण म्हणतो की या व्यक्तीला खूप लवकर राग येतो. तर राग म्हणजे काय? विविध भावभावनांचा आविष्कार. मग यामध्ये शांत रस, वीर रस, गंभीर रस, करुण रस, तर हे सगळे शृंगार रस, या पद्धतींचे मानवी जीवनाचे नऊ रस असतात, ते सगळ्या रसांचा उपयोग या रागांमध्ये केला जातो आणि त्याचाच परिभाग म्हणजे राग. तेव्हा अशा पद्धतीने आपण स्वर साधना ही मालिका पुढे नेऊया आणि पुढच्या भागापासून आपण रागांबद्दल माहिती घेऊया आणि यासोबतच या रागांवर आधारित असलेल्या चित्रपट गीतांचा. तेव्हा नक्की ऐकत रहा रेडिओ मनभावन प्रस्तुत स्वर साधना ही मालिका. नमस्ते.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

दुपट्टे हजारों तो देख।

रामकृष्ण हरी। प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो। कुणी आपल्याला केवळ

0: अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं. वेळेअभावी संगत सुटली तर सुटू देत, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे. रामकृष्ण हरी.
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय शुभदिन आयोरे आर्ज शुभांगीसोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर. 19 मे हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टी आणि साहित्याच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानासाठी स्मरणात राहणारा दिवस आहे. कला आणि साहित्याचा संगम. आजचा दिवस आपल्याला कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या थोर व्यक्तींची आठवण करून देतो. निसर्ग संवर्धन. मे महिन्याचा हा कडाक्याचा उन्हाळा आपल्या पर्यावरणाचे रक्षण आणि जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करतो. जयंती गिरीश कर्नाड. प्रसिद्ध अभिनेते, लेखक, नाटककार गिरीश कर्नाड यांची आज जयंती. त्यांनी भारतीय रंगभूमीला आधुनिक ओळख दिली. रस्किन बॉन्ड. मुलांचे लाडके लेखक रस्किन बॉन्ड यांचा आज जन्मदिवस. निसर्ग आणि साध्या माणसांच्या कथांनी त्यांनी जगभरातील वाचकांचं मन जिंकलं. तर पुण्यतिथी EMS नंबुद्रीपाद, केरळचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ विचारवंत यांची आज पुण्यतिथी. टाटा कुटुंबातील योगदान. जमशेदजी टाटा यांच्या औद्योगिक क्रांतीतील योगदानाचे आज विशेष स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा. एक लेखक जंगलात फिरत असताना त्याला एक कोळी जाळं विणताना दिसला. वाऱ्याने वारंवार ते जाळं तुटत होतं, पण कोळी पुन्हा जिद्दीने कामाला लागला. शेवटी कोळ्यानं सुंदर जाळं विणलं. लेखकाने आपल्या डायरीत लिहिलं, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी प्रयत्न सोडायचे नसतात. छोट्या कोळ्याकडून आज मी जीवनाचा मोठा धडा शिकलो. तात्पर्य हेच, परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरी सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. माणसाची उंची त्याच्या शरीरावरून नव्हे तर त्याच्या विचारांच्या उंचीवरून ठरते. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या तरी उपयोगी पडता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 19 मे भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. त्याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड भरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हे तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असला असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजे. ज्याच्या त्याच्या मनोलक्षणाप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिजे. खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आठ दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नावाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्ट साध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हिनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. ट्रॅक्टरचा वापर करून कमी श्रमात कमी वेळामध्ये अधिकात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या मशागतीपासून तर काढणीपर्यंत अनेक बाबीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून आपण उत्पादन वाढवलेलं आहे. परंतु या ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीनं देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता राहणार नाही आणि त्याची

0: डिझेलच्या मात्रेमध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येणार नाही, म्हणून या ट्रॅक्टरच्या देखभाल आणि त्याचबरोबर पॉवर ट्रिलरची देखभाल कशा पद्धतीने केल्या जाऊ शकते याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता जी आहे ती टिकून राहू शकत नाही, म्हणून त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी. त्याचबरोबर 25% डिझेलची बचतसुद्धा या बाबीमुळे होऊ शकते. ट्रॅक्टरच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी वंगण, इंधन, टायरची तपासणी इत्यादी करून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी इंजिनातील तेलाची म्हणजे वंगणाची पातळी तपासून घेतली पाहिजे. जर ती पातळी कमी असेल तर ट्रॅक्टर निर्मात्याने निर्धारित केलेल्या ग्रेडचं स्वच्छ वंगण बरोबर पातळी चिन्हापर्यंत, जे पातळी चिन्ह असतं ते पाहून त्यापर्यंत भरलं पाहिजे. त्याचवेळेस ट्रॅक्टर चालू नसला पाहिजे व सम पातळीत असणं अत्यंत आवश्यक आहे. डिझेल टँकमधील डिझेलची मात्रा तपासून घेतली पाहिजे. तसेच दररोजचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिझेल टँकमध्ये स्वच्छ डिझेल भरलं पाहिजे आणि रेडिएटरमधील पाण्याची पातळी बघून घेतली पाहिजे. जर कमी असेल तर ती योग्य पातळीपर्यंत आपण भरून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनर म्हणजे हवा शुद्धीकरण भांड्यामधील तेलाची जी स्थिती पातळी असते तीसुद्धा आपण तपासली पाहिजे. जर तेल खराब झालं तर निर्देशानुसार योग्य त्या ग्रेडचं तेल बरोबर चिन्हापर्यंत भरून पातळी बरोबर करून घ्यायला पाहिजे. बॅटरी टर्मिनल म्हणजे विजेची जी वीजवाहक टोकं तपासून घेतली पाहिजे. जर त्या टर्मिनलसोबत सल्फेट तयार झालं असेल तर टोकांना पेट्रोलियम जेली लावली पाहिजे. तसेच टर्मिनलची टोके घट्ट बसवली पाहिजे. बॅटरीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण वेळोवेळी तपासावी. सर्व नट बोल्ट विशेषतः स्टेअरिंग पुढचं व मागचे जे चाकं आहेत ते घट्ट असल्याची आपण वेळोवेळी खात्री करून घ्यायला पाहिजे. जर ट्रॅक्टर खूप धूळ मातीत काम केलेलं असेल किंवा ट्रॅक्टरनं काम केलं असेल धूळमातीत तर त्याला पाण्यानं साफ करून घ्यायला पाहिजे आणि कोरड्या कपड्यानं वेळोवेळी पुसून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरच्या कोणत्या भागातून तेल व पाणी व डिझेल गळती होत आहे ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. अल्टरनेटर व फॅन बेल्टचा तणावसुद्धा आपण वेळोवेळी तपासला पाहिजे आणि पुढच्या एक्सेलच्या स्पिंडलला ग्रीस लावलं पाहिजे. ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करायला पाहिजे आणि गिअरबॉक्स व हायड्रॉलिकमधील तेलाची पातळी तपासायला पाहिजे. ह्या जशा दररोजच्या देखभालीमधले मुद्दे आहेत तसे साप्ताहिक देखभालीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, फॅन बेल्टचा फ्री प्लेट हा वेळोवेळी सप्ताहातून एकदा तपासला पाहिजे. तो अर्धा ते पाऊन इंच असावा किंवा ट्रॅक्टर निर्मितीच्या निर्देशानुसार तो आहे याची आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनरमधील तेल बदललं पाहिजे व निर्मात्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ग्रेडचे तेल दिल्यायोग्य चिन्हापर्यंत भरलेलं आहे की नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबीचं जर आपण अवलोकन जर केलं तर आपण ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आपण पॉवर ट्रॅक्टरच्या संदर्भात जाणलं तसं पॉवर टिलरच्या संदर्भातसुद्धा व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. पॉवर टिलरच्या संदर्भात इंजिन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासली पाहिजे. इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट बोल्ट घट्ट करून घ्यायला पाहिजे. चाकामधील हवेचा दाब तपासायला पाहिजे आणि पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताणसुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. वेळोवेळी क्लच शाफ्ट, क्लच रॉड, टेल व्हील, बुश ॲक्सेसरीज व केबल यांना तेल द्यायला पाहिजे. ह्या काही पायाभूत बाबी आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या संदर्भातल्या देखभालीच्या संदर्भातल्या. या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फार्म मशिनरी विभागाचे संबंधित विभाग प्रमुख यांची आपण तज्ज्ञांशी सल्ला करून त्या अनुषंगाने याचं जर नियोजन केलं आणि देखभाल केली तर निश्चितच फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मनुष्य स्वभाव मोठं विचित्र आहे. चांगल्या गोष्टी तो स्वेच्छेने स्वीकारतो, वाईट गोष्टी त्याला नकोशा असतात. चांगल्याकडं, सुंदरतेकडं आकृष्ट होणं हा माणसाचा धर्मच आहे. किंबहुना सगळ्याच गोष्टीकडे मनुष्य उल्लसित आनंदी वृत्तीनं पाहत असतो. पण हे करीत असताना याची दुसरी बाजूही माणसानं लक्षात घेतली पाहिजे. काळ्या ढगाला पांढरी किनार असते हे खरंच, पण शुभ्र चंद्रावरही काळा डाग असतो हेही लक्षात असावं. आता याचा अर्थ असा नव्हे की माणसानं प्रत्येक गोष्टीची वाईट बाजूच लक्षात घ्यावी. ही कृष्णभक्ती माणसाचं आयुष्य उजाड करून टाकील. चांगलं, वाईट, सुंदर, असुंदर यांचा स्वीकार करताना माणसानं तोल राखला पाहिजे. अधिक व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे. हीच कल्पना या एका सुभाषितात सांगितलेली. नंदत्युदित आदित्ये नंदत्य स्तमिते हनि आत्मनो नाव बुद्धयंते मनुष्या जीवन यक्षम. सूर्य उगवल्यावर माणसाला आनंद होतो, प्रकाशानं दिवस नाहून निघतो आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाला गती येते. दिवस कर्तृत्वासाठी आहे हे आव्हान मनुष्य उमेदीनं स्वीकारतो. सूर्य अस्ताला जातानाही माणसाला आनंद होतो, कारण रात्र विश्रांतीसाठी आहे. खरं तर विश्रांतीची आशा आहे म्हणूनच मनुष्य दिवसभर धडपडतो. रविवार आहे म्हणूनच आठवड्याभर काम होतं. सूर्याचं असं स्वागत करताना मनुष्याला एका गोष्टीचा विसर पडतो की गेल्या दिवसाबरोबर त्याचं आयुष्य एक दिवसानं कमी झालंय. हा व्यापक विचारही काहीसा कटू असला तरी माणसानं लक्षात घेतलाच पाहिजे. आणि याच कारणासाठी लाभलेला दिवसाचा माणसानं जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. लाभलेला दिवस सत्कर्मी लावायचा असेल तर सत्कर्माची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे. पाप केलं असं म्हणताना आपण कृतीतल्या पापाला महत्त्व देतो, किंबहुना तेच खरं पाप असं आपण समजतो. पण हे योग्य नाही. कृती एकदम घडत नाही, तिच्या मागं काही मानसिक प्रक्रिया असतेच. यालाच गीतेत कर्मचोदना असं म्हटलंय. विचार ही पहिली अवस्था, नंतर उच्चार आणि शेवटी प्रत्यक्ष क्रिया. उच्चारापेक्षा इतर दोहोंना महत्व अधिक. अशाच अवस्था पापाच्या बाबतीतही असतात, त्या सांगणारं हे सुभाषित. कायेन कृते पाप मनसा संप्रधार्य तत् अनृतम जिह्वया चापी त्रिविधम कर्मपातकम. मनानं विचार करून मनुष्य शरीरानं पाप करतो, जिभेनं वाईट बोलतो. पाप कर्म तीन प्रकारचे आहे. याचा अर्थ वाईट गोष्टीचा उच्चार किंवा विचार हे सुद्धा तिच्या कृती इतकंच पाप आहे. किंबहुना कायिक, वाचिक, मानसिक हे तीनही प्रकारचं कर्म चांगलं असणं हे खरं सत्कर्म. चांगलं कर्म करीत असता वाईट भाषा वापरणं हेही पापच. किंवा शब्द चांगले वापरून कर्म वाईट करणं हा सद्विचार नव्हे. विचार, उच्चार आणि आचार यांची सारखीच चांगली पातळी ही खरी सुधारणा. समाज सुधारणेची अग्रणी आगरकर यांनी सुधारणेची हीच व्याख्या सांगितली आहे. निदान शब्दानं तरी माणसानं कडवट होऊ नये. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगायला शिकलं पाहिजे, पण बहुधा होतं उलट. चांगली गोष्टही आपण वाईट शब्दात मांडतो आणि चांगुलपणा घालवून बसतो. म्हणून दिवस सत्कारणी लावायचा असेल तर चांगलं बोलायला शिका, चांगलं वागायला शिका.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब हम किसी से बहुत गहरा प्रेम करते हैं तो हम चाहते हैं कि वो हमेशा हमारी नज़रों के सामने रहें. हम उसे दुनिया की हर बुरी नज़र से बचाकर अपने दिल के सबसे सुरक्षित कोने में रख लेना चाहते हैं. प्रेम एक तरह का अधिकार होता है, एक तरह की खुददारी भी होती है. कबीर साहब आज उस परम प्रियतम को कुछ ऐसा ही लाड़ लड़ा रहे हैं. वे परमात्मा से कह रहे हैं कि अब बहुत हो गया बाहर का भटकना, अब तुम मेरे भीतर आ जाओ ताकि मैं तुम्हें दुनिया से छिपा सकूं. आज का दोहा प्रेम की उस पजेसिवनेस के बारे में है जो भक्त और भगवान को एक कर देती हैं। आइए जानते हैं इस पवित्र कैद का राज। नैन अंतरी आव तू जो हो नैन झपे हूँ, ना हूँ देखू और कू, ना तुझ देखन दे हूँ।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

जम तारी जग तारी जाने जाने।

काटूंगा वही, मिला को रख डालूंगा। अल्लाह अल्लाह अल्लाह।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ट्यून इन एनीवेयर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार श्रोतेहो, नमस्कार मित्रांनो. स्वर साधना या मालिकेचे दोन भाग आपण ऐकले असतील आणि आज आपण या मालिकेचा तिसरा भाग ऐकणार आहोत. आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण स्वर आणि राग याबद्दल माहिती घेणार आहोत आणि शिवाय छानशी गाणीसुद्धा ऐकणार आहोत. मित्रांनो, स्वर साधना हा आमचा संगीत क्लास आहे. मी स्वतः संजय बडगुजर तिथे गेल्या 30 वर्षांपासून त्या अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शास्त्रीय गायन, सुगम गायन, त्याचप्रमाणे तबला, हार्मोनियम, कॅसिओ, फ्लूट, गिटार याचं अद्ययावत प्रशिक्षण देत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जातं. असे आमच्या क्लास 1996 पासून कार्यरत आहे आणि आजपर्यंत जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आमच्या इथून विशारद आणि MA उत्तीर्ण झाले आहेत. तेव्हा या क्लाससाठी आपण नक्की आमच्याशी संपर्क करा. मित्रांनो, संगीतामध्ये आपण बघितलं शास्त्र कसं असतं. शास्त्रीयमध्ये संगीताचा उगम, विकास

0: आणि संगीताची उत्पत्ती आपण बघितली. आता आपण आज बघूया की संगीतातील स्वर म्हणजे काय. तर गायन वादनामध्ये उपयोगात येणाऱ्या श्रुतीला आपण स्वर म्हणतो. हे स्वर सात असतात एकूण. सा म्हणजे षड्ज, रे ऋषभ, ग गांधार, म मध्यम, प पंचम, द दैवत आणि निषाद. आणि या स्वरांना धरून शास्त्रकर्त्यांनी अलंकारांची निर्मिती केली आहे. मग त्याच्यामध्ये सारे ग रे ग म ग म प म प ध किंवा सारे ग म रे ग म प ग म प ध म प धनी म्हणजे 3 4 5 6 असे ग्रुप करून हे अलंकार आपल्याला ओळीन म्हणावे लागतात आणि विद्यार्थ्यांकडून ते गोठून घ्यावे लागतात. आणि हे अलंकार गोठल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना रागाचं प्रशिक्षण दिलं जातं. पण हे अलंकार आपण नुसते शास्त्रीय संगीतात ऐकत नाही, तर चित्रपट गीतांमध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. तेव्हा अलंकारांबद्दल पुढील माहिती घेण्याआधी अभिनेत्री या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत ऐकूया.
1: हा समज बोलो.

मित्रांनो, आता बघूया अलंकार म्हणजे काय. तर अलंकार हा आरोही अवरोही वर्णात एकत्र आणण्याची जी क्रिया असते त्याला आपण अलंकार असं म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण सात सूर जोडूया

तर हा अलंकार आहे. या अलंकाराला धरून आपण अनेक अलंकार तयार करता येतात. मग याच्यामध्ये सा सा रे रे ग ग म म म्हणजे प्रत्येक स्वर दोन दोनदा घेऊन नंतर तीन तीनदा घेऊन हा अलंकार डेव्हलप केला जातो. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मग तीनचे ग्रुप, चारचे ग्रुप, पाचचे ग्रुप, सहाचे ग्रुप करूनसुद्धा अलंकार हे केले जातात. आणि अलंकारांमध्ये पुढे पलट्यांचं स्वरूप येतं. जसं सा सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, या पद्धतीने एक एक स्वराला वाढवून हा पलटा तयार केला जातो. आणि हा पलटा अनेकदा घुटून आधी स्वरात नंतर आकारात मग स्वरात आकारात या पद्धतीने आपण त्याची पटींमध्ये सुद्धा विभागणी करतो आणि विद्यार्थ्याकडून हे अलंकार घोटून जातात. याचं प्रशिक्षण आम्ही जो नवीन विद्यार्थी येतो त्याला देत असतो. म्हणजे नवीन विद्यार्थी आला की त्याला आधी स्वर पक्के केले जातात आणि मगच त्याला पुढे राग आणि त्यानंतर चित्रपट संगीत, सुगम संगीत जे काही शिकवायचं आहे ते त्याला शिकवतो. अशा माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून स्वरसाधना संगीत विद्यालय जे जळगावमध्ये आदर्शनगरमध्ये आहे आमच्या इथे प्रशिक्षण केंद्र नक्की चालू आहे. त्याला आपण सर्वांनी एकदा नक्की भेट द्या आणि या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घ्या. तेव्हा मित्रांनो, आता आपण पुढे जाण्यापूर्वी आणखी एक गीत ऐकूया. आणि यावेळेला हे गीत आहे परिचय या चित्रपटातलं. आणि हे गीत पुन्हा एकदा किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं हे गीत ऐका आणि पुन्हा एकदा अलंकार म्हणजे काय याची प्रचिती चित्रपट संगीतातून कशी येते याचंसुद्धा आपण आस्वाद घेतो.

तर मित्रांनो, अलंकारानंतर आपण राग राग या कन्सेप्टकडे वळूया. वादी संवादी आरोह अवरोह पकडयुक्त मनोरंजक स्वर समूहाला राग म्हणतो. मित्रांनो, आपण म्हणतो की या व्यक्तीला खूप लवकर राग येतो. तर राग म्हणजे काय? विविध भावभावनांचा आविष्कार. मग यामध्ये शांतरस, वीररस, गंभीररस, करुणरस, तर हे सगळे शृंगाररस या पद्धतींचे मानवी जीवनाचे नवरस असतात. ते सगळ्या रसांचा उपयोग या रागांमध्ये केला जातो आणि त्याचाच परिभाग म्हणजे राग. तेव्हा अशा पद्धतीने आपण स्वरसाधना ही मालिका पुढे नेऊया आणि पुढच्या भागापासून आपण रागांबद्दल माहिती घेऊया आणि यासोबतच या रागांवर आधारित असलेल्या चित्रपट गीतांचा. तेव्हा नक्की ऐकत रहा रेडिओ मनभावन प्रस्तुत स्वरसाधना ही मालिका. नमस्ते.

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: एक अब तो ये सिलसिले हुए।
2: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

दुपट्टे हजारों तो दे।

0: click on the bell icon to get regular updates from Venus. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: छोड़ो हाथ छोड़ो,
1: दर्द तेरा तो हाथ मलोगे समझे
0: अज समझे।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.